0: मान लगे थे पहले महावरा जम ते को बन रहा जम ते को शम ओकिल ये लगे हम किस वेले ने देखन रो किस वेला
1: Jamal Afonso nsipo na Gilda murumi haka ni hiano vani ntuna wera nonele haka no kuma programa radio eteta kama wani ni mali hire vava esumaneyo ni nro kumhereka ekulu tukinako Rajab Hassani Jamal Afonso kwa hireni
2: Gilda.